मंडळी, 5:38 होत आहेत आणि वंदन कार्यक्रमामध्ये आपली भेट झालेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर. आणि आपण आज बोलतो आहोत पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे, आपली जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा तुकारामांच्या गाथेतले

भंग सांगण्याचा मी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना प्रतिसाद येतो की आवडतो आहे. त्याकरता मनपूर्वक धन्यवाद. अहर्निश सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनते जातील त्यातूनही काढिली तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजी यासी, वेळोवेळी त्यासी शरण जावे. आपले तरले नव्हे ते नवल, कुळे उद्धरिले सर्वांचे तू. शरण गेली या काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. किती सहज आणि सोप्पा विचार सांगितला आहे बघा तुकाराम महाराजांनी. माणसाचं आचरण हे रात्रंदिवस सदाचारी असावं, परमार्थी असावं. कधीही चुकीच्या किंवा वाईट मार्गावर, आडमार्गावर आपला मनात देखील पाय पडू नये. ज्ञानाचं कार्य करावं जे लोकांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करेल आणि संकटातून आणि वाईट कामांतून बाहेर काढेल. तो मनुष्य खरा ज्ञानी असतो जो इतरांना ज्ञानी करतो, त्यांचा उद्धार करतो. अशा महात्मे आणि ज्ञानी व्यक्तींच्या आपण वेळोवेळी त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि ज्ञानीपुरुषांच्या कृपेनं आपल्या स्वतःचा उद्धार होतो, पण आपल्या सर्व कुळाचाही उद्धार होतो असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. श्रोते हो, आणि खरोखरच ही संतांची ठेवे जी आपल्याला कायमच पथदर्शक ठरते.

मंडळी, आपण आज बोलत आहोत ते तुकाराम गाथेबद्दल. आणि तुकाराम गाथेतले मी काही अभंग आपल्याकरता कायम सांगत असते. त्याच्यामधला तिसरा अभंग आज तुम्हाला सांगते. उद्धरिले कुळ आपण तारला, त्याची एक झाला त्रैलोक्यासी. त्रैलोक्य ते झाले देत्वाची नेमिले, ऐसे साधिले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मना, क्रोध नाही जाणा तिळभरी. ज्यांनी आपल्या साधनेनं स्वतःचा उद्धार केला आणि संपूर्ण कुळाचाही उद्धार केला, किंवा तो संपूर्ण कुळाला तारणारा आहे, तोच माणूस खऱ्या अर्थानं या तिन्ही लोकात, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकात, श्रेष्ठ किंवा वंदनीय ठरतो. बघा मंडळी, वंदनीय असणं, माननीय असणं यामध्ये किती फरक आहे. आणि तो आपल्याला आपल्या संतांनी किती सहज सोप्या शब्दात सांगितलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या संतमंडळींच्या विचारांची जर का आपण कास धरली, तर आपण नक्कीच आपल्या जीवनात आनंदी, सुखी आणि समाधानी राहू शकू.

मंडळी, 5:53 झालेली आहेत. आता आपला निरोप घ्यायची वेळ आली. वंदन कार्यक्रमातून अनेक श्रोत्यांनी तुकारामांच्या गाथेतील अभंग आवडले असं सांगितलं. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. प्रयत्न असतो चांगलं काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचवायचा. ते आपल्यापर्यंत पोहोचतंही, पोचपावती मिळाली तर आम्हालाही निश्चितच हुरूप येतो. आणखीन 2 भक्तिगीतं आपल्याकरता मी लावणार आहे आणि आपण नंतर भेटणार आहोत 6:05.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोताओ, 6:05 होऊन गेलेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मुंबई वेधशाळेकडून, कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त असं आहे. कुलाबा येथे कमाल तापमान काल 32 अंश सेल्सिअस होतं तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस होतं. सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद उपलब्ध नाही. तर सांताक्रूज येथे 31 अंश इतकं कमाल तापमान आणि 25 अंश इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 92%, तर पावसाची नोंद झालेली आहे 15.5 मिलीमीटर. श्रोते हो, येत्या 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा असेल. आकाश अंशतः ढगाळ असेल. प्रामुख्यानं शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील अशी हवामान खात्यानं आपल्याला सांगितलेली आहेत. तर हा होता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रम सुरू करूया रेनबो फंडे.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ
1: मंडळी. एक गाणं ऐकवणार आहे, बघूया तुमच्या विषय लक्षात येतोय का. अर्थात दिनविशेषच आहे, पण हा दिनविशेष आपल्या सगळ्यांच्या अतिशय मनाला आनंद देणारा असा आहे आणि निसर्गाच्या जवळ नेणारा आहे.
4: आषाढाला

मंडळी, 6:12 होऊन गेलेली आहेत. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलेले आहोत आणि अनेक रसिक श्रोत्यांनी आजचा जो दिनविशेष होता तो अगदी अचूक ओळखलेला आहे. नाधो महानोर यांचा आज जन्मदिवस. रानकवी म्हणून आपल्या साऱ्यांना परिचित असणारे कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशा विविध भूमिकेतनं ते महाराष्ट्राला परिचित आहेत. अनेक प्रसिद्ध गाणी त्यांची आपल्या ओठावर आजही रेंगाळतात. महानोरांचा जन्म पळसखेडचा. शालेय शिक्षण गावातच झालं आणि त्यांनी पुढच्या शिक्षणाकरता जळगावची वाट धरली. निसर्गाच्या असंख्य कविता त्यांनी केल्या आणि निसर्गाचं वर्णन त्यांच्या कवितेतनं अगदी आपल्याला डोळ्यासमोर उभं राहणारं, म्हणूनच त्यांना अख्खा महाराष्ट्र प्रेमानं कौतुकानं रानकवी म्हणतो. अजंठा गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, जगा रानातल्या कविता, हे सगळे त्यांचे कविता संग्रह आपल्या अगदी परिचयाचेच. आणि श्रोते हो, या सगळ्यातनं निसर्ग आपल्याला सातत्यानं भेटायला येतो. आत्ताचं हे गाणं जे ऐकलं त्याच्यामध्ये जाई जुई आहेत, आषाढ आहे, सारं सारं आपल्याला सहज सांगतं आणि कुठेही ओढा ताण नाही. जसा निसर्ग सहजतेनं आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तसंच रानकवी महानोर आपल्यासमोर सहजतेनं तो शब्दबद्ध करतात. आणि श्रोते हो,

0: खऱ्या अर्थानं आपल्याला बोट धरून त्या निसर्गातनं, कवितेच्या गाण्याच्या माध्यमातनं अगदी एक छान फेरफटका मारून आणतात आणि आपल्या मनाला ताजंतवानं आणि प्रसन्न करतात. अजूनही महानोरांच्या या लेखणीतनं निर्माण झालेली, त्यांनी लिहिलेली गाणी आपल्याला ऐकायची आहेत, पण एक व्यावसायिक विराम आपण घेणार आहोत आणि त्या व्यावसायिक विरामानंतर पुन्हा आपल्या रेनबो फंडे कार्यक्रमामध्ये आपण नादो महानोरांच्या गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. कारण प्रसन्न सकाळी अशी प्रसन्न निसर्गवेळी गाणी आपल्याला ऐकणं हे कायमच मनाला आनंद देणारं, सुखावणारं आणि आल्हाद देणारं असतं. आणि म्हणूनच आजचा त्यांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं तुम्हाला त्यांनी लिहिलेली काही गाणी ऐकवणारी, पण एका छोट्याशा व्यावसायिक विरामानंतर सकाळचे 6:15.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मंडळी, आपण नादव महानोर यांच्याबद्दल बोलतो आहोत आणि मी म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच निसर्गात रमणारे, निसर्गाबद्दल आपल्याला अधिकाधिक प्रेमानं सांगणारे असे कवी म्हणजेच नादव महानोर यांच्याबद्दल विश्वकोशाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर ज्यावेळेला माहिती लिहायची होती त्यावेळेला ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी खूप सुंदर ओळ त्यांच्याकरता लिहिली. महानोरांनी गद्यलेखन केले असेल तरी रसरशीत निसर्ग भान जगाविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. जिल्हा असल संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल अशी त्यांची अपूर्व कविता कायमच मराठी रसिकांना आनंद देत राहिली. म्हणूनच पूर्वकालीन असोत किंवा समकालीन असोत या कवींवर महानोरांचा प्रभाव आपल्याला कायमच दिसतो. कविता ही त्यांची मुक्त आहे, लोकगीतातले छंद लय जिवंत उत्स्फूर्तता आहे. आपल्या मातीशी आणि बोलीभाषेशी अगदी सहजतेनं नातं सांगणारी आहे आणि तरीसुद्धा ती नव्यालाही जोडून घेणारी आहे. आणि या सगळ्यात अतिशय जिवंत असणाऱ्या शब्दकळा या महानोरांच्या काव्याची लक्षणांची एक अतिशय अवीट गोडीचं लक्षणीय असं विशिष्ट सांगता येतं, वैशिष्ट्य म्हणून सांगता येतं. त्यांच्या संवेदनशीलतेत स्वाभाविकपणेच आपल्याला सहजता आलेली दिसते आणि म्हणूनच या सगळ्या कविता आपल्याला अगदी पुन्हा नव्यानं ऐकल्या तरीसुद्धा कधीही कंटाळवाण्या होत नाहीत. पावसाचं वर्णन करताना त्यांनी किती सुरेख शब्दात केलं आहे ते पुढच्या गाण्यात आपल्याला ऐकायला मिळेल. एक होता विदूषक या चित्रपटातलं हे पुढचं गीत.

0: मंडळी, निसर्गाची अतिशय जवळून असलेली ओळख आणि माणसाच्या मनाचं असल्या ठाव घेण्याची वृत्ती यामुळे आपल्याला महानोरांच्या कविता अनेकदा माणसाच्या मनाच्या अर्थाचे पदरही उलगडताना दिसतात, तितकेच निसर्गाच्या हातात हात घेऊनही आपल्याला समोर येताना दिसतात. आणि म्हणूनच काळ कितीही पुढे सरकला तरीसुद्धा आपण मात्र त्या कवितांपाशी, आपण त्या गाण्यांपाशी सातत्यानं रेंगाळतो हीच बहुधा त्या कवीचं म्हणून असणारं श्रेष्ठत्व आहे जे उभ्या महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर.

0: प्राप्त होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:20 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत होवो.
1: म्हणजे 6:29 आणि 30 सेकंद होत आहेत आणि आपण महानोरांबद्दल अजून बोलणार आहोत. आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्याला एक व्यावसायिक विरामसुद्धा घ्यायचा आहे. श्रोते हो, महानोरांबद्दल किती आणि काय बोलावं तितकं कमीच आहे, कारण भरभरून आपल्याला दिलेलं आहे. घेता ओंजळ आपली कमी पडेल अशी आपली अवस्था झालेली आहे, पण आपण त्यातही काहीतरी घेण्याचा वेचण्याचा नक्की प्रयत्न करूया. सकाळचे 6:30 होत आहेत, एक व्यावसायिक विराम घेऊया.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
1: मंडळी, आपण आज नादो महानोर यांच्याबद्दल बोलतो आहोत. अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अरोपावे, पावसाई कविता या सगळ्या कविता संग्रहांबरोबरच एक होता विदूषक, जैत्रे जयी, दोघी, मुक्ता, सर्जा अशा असंख्य मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. 1991 पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं, तर 2009 जन्मस्थान पुरस्कार त्यांना देण्यात आला. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला. अशा अनेक पुरस्कारांनी खरोखरीच त्यांनी आपल्या कार्याचा गुणगौरवसुद्धा झाला आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच महानोरांचं काव्य हे पुन्हा पुन्हा कायमच आवडतं. पुढचं गाणं जे आहे ते सर्जा चित्रपटातलं आहे आणि पुन्हा एकदा पावसाचं वेगळं वर्णन आहे. पाऊस प्रत्येक कमी अधिक प्रमाणामध्ये कवितेत येतो, गाण्यात येतो, पण आपल्याला भेटायला येताना तो वेगळ्या रूपात येतो.

मंडळी 5:39 होत आहेत. नादव महानोर यांच्याबद्दल आपण बोलत होतोच, पण त्याचबरोबर आज आणखीन एका प्रसिद्ध लेखकांचा स्मृती दिन आहे. तो म्हणजे आपल्या माध्यमांतराच्या रूपातनं मराठीला मराठी साहित्याला एक वेगळं वळण देणारे असे जयवंत दळवी. जयवंत दळवी हे मूळ गोव्याचे आणि गोव्यातला त्यांचा जन्म 8-9 किलोमीटरच्या अंतरावर वेंगुर्ल्यापासूनचं जे छोटंसं शिरोडगाव तिथे त्यांचं 5वीपर्यंतचं शिक्षण झालं. नंतर मुंबईत आले आणि एक VJTI-मध्ये टेक्निकल इंजिनियर म्हणून आपल्याला त्यांचा अभ्यास आलेला दिसतो. अशी त्यांची आपल्याला पार्श्वभूमी तर लक्षात येते, पण त्यांचं जे एकूण प्रेम आपल्याला कवितेतलं किंवा कवितेतलं नाही म्हणता येणार, माफ करा, लेखनातलं जे आपल्याला दिसतं ते विशेषतः गहिवर, एदीन, रुक्मिणी, स्पर्श आदी अशा 15 कथासंग्रहांमध्ये आपल्याला आलेलं दिसतं. तर त्यांच्या कादंबऱ्यांमधलं येणारं ग्रामीण वास्तवाच्या पेक्षाही अधिक उघडपणे किंवा मुंबईचं शहरी जीवनाचं चित्र वर्णन हे आपल्याला चक्रमध्ये पाहायला मिळतं. तर स्वगत, महानंद, अथांग, अल्बम आदी 21 कादंबऱ्या, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, महासागर, पुरुष, नातीगोती अशी नाटकं, असं एकूण सगळा त्यांचा जर का साहित्यिक गोष्टींचा आढावा घेतला तर लोक आणि लौकिक जीवनातला प्रवास वर्णनांवरती आधारलेलं सारे प्रवासी घडीचं हे नाटकसुद्धा पुन्हा आपल्याला नाटकाच्या रूपात रंगमंचावर आलेलं दिसतं. आणि चक्रचा उल्लेख जर का करायचा झाला तर खऱ्या अर्थानं महानगरी कादंबरीच्या क्षेत्रातलं प्रादेशिकतेला कोंडी फोडणारं अगदी वेगळ्या विषयावरची ही कादंबरी मुंबईतल्या झोपडपट्टीतलं आपल्याला वर्णन आलेलं दिसतं. आणि एकूणच ही सर्व कादंबरी आपल्याला एक वेगळी मुंबई डोळ्यासमोर उभी करते. परंतु ह्या सगळ्यात श्रोतेहो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला त्यांनी लहानपणी पाहिलेल्या ज्या वृत्तीप्रवृत्ती आहेत त्या सर्व वृत्तीप्रवृत्ती त्यांच्या लेखात कायम आपल्याला येताना दिसतात. लेखन त्यांच्या त्या लेखनाच्या ह्याच्यात त्या डोकावताना दिसतात. आणि भोवतालचा जो सारा वेडी अर्धवट पात्र किंवा एक थोडीशी मानसिकदृष्ट्या वेगळ्या विचारांनी प्रेरित असलेली पात्र ही आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये आलेली दिसतात. आणि कामेच्छाच्या ज्या अस्वस्थ करणाऱ्या छटा आहेत त्यासुद्धा आपल्याला एक म्हणजे त्यांच्या बॅरिस्टर नाटकात जी मुळात अंधाराच्या पारंब्या ह्या त्यांच्याच कादंबरीचं त्यांनी केलेलं माध्यमांतरातलं रूप होतं त्यावर आलेल्या दिसतात. तर सूर्यास्तामध्ये राजकारणा चा एक कशा पद्धतीनं विचार केला जातो हे आपल्याला येताना दिसतं. तर एकूण ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक आगळं वेगळं असं मराठी साहित्य विश्वाला रूप देण्याचं महत्त्वाचं काम आपल्याला केलेलं दिसतं ते दळवींनी. आणि ह्या दळवींच्या लेखनात आपल्याला एक प्रकारची असणारी ही वेगळेपण किंवा त्याच्यामध्ये असणारा आपल्याला साचून येणं पण आहे ते कायमच मनाला कुठेतरी आपल्याकडे ओढून घेताना दिसतं. आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला लक्षात घेऊन दळवींचं लेखन वाचावं लागतं.

0: मंडळी, सकाळचे 6:49 होऊन गेलेली आहेत आणि ठीक 6:50 एक व्यावसायिक विराम घेऊया आणि ऐकूया पुन्हा रेनबो फंडे.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

0: नमस्कार, मी अशोक पत्नी. सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर.
1: म्हणजे 6:51 होत आहेत. रेनबो फंडे कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. पूर्वार्ध आता आपला 7 संपेल. 7 सुभाषित गुंजनम आपण ऐकणार आहोतच, पण आपण आज 2 ज्येष्ठ लेखकांबद्दल बोललो. कवी एक नादो महानोर आणि जयवंत दळवी यांच्याबद्दल आपण बोलत होतो. जयवंत दळवी यांच्याबद्दल जर का आपल्याला अधिकाधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या साहित्यात येणारी जी व्यक्तिचित्रणं आहेत किंवा जी पात्रं आहेत त्या सगळ्यांबद्दल आपल्याला जाणून घ्यायला लागतं. आणि केवळ साहित्यच नाही तर मानवी मनाचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करता येईल अशा पद्धतीचं चित्रण आपल्याला जयवंत दळवी यांच्या लिखाणामध्ये आलेलं दिसतं. जयवंत दळवींनी माध्यमांतर हा एक खूप वेगळा प्रयोग मराठी साहित्य विश्वामध्ये केला. त्यांच्याच कादंबरीच्या आपल्याला नाटकांच्या रूपात समोर येताना दिसतात. त्यांच्या लेखांची नाटकं झालेली दिसतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले असं आपल्याला नक्कीच लक्षात येतं. संध्याछायासारखं नाटक ज्यावेळेला आपण वाचतो किंवा ज्या मंडळींनी ते पाहिलं असेल तर ते नक्की लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीनं एक ज्येष्ठांचा विषय तिथे मांडलेला दिसतो. त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचं म्हणजे ठणठणपाळ या नावानं त्यांनी केलेलं ललित मासिकातलं गटका गेली पळे गेली हे सदर 20 सातत्यानं लिखाण केलं त्यांनी. आणि एकूणच त्यांचं मार्मिक तरल विनोदाचा वस्तुपाठाचं आणि वाचकांसमोर त्यांनी मराठी वाङ्मयातली वाङ्मय समीक्षेतली आणि वाङ्मयातील अनिष्ट अर्थशून्य अशा वाङ्मय विकासाला मारक ठरणाऱ्या अनेक विविध प्रवृत्तींचा जो त्यांनी तिथे एक विस्फोट केलेला दिसतो अशा सगळ्यांबद्दल आपल्या वेगळ्या दृष्टीनं मांडणारे जयवंत दळवी. आणि जयवंत दळवी यांच्या बाबतीत जर का आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची झाली तर विंदा करंदीकर हे म्हणाले होते, ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला आणि कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतकं शहाणपण, इतका जिव्हाळा, इतका परखड मराठी समीक्षा

विभाग अजूनपर्यंत आम्हाला भेटला नव्हता असं विंदांनी आपल्या लेखातनं जयवंत दळवींबद्दल सांगितलेलं होतं, लिहिलेलं होतं. तर श्रोते हो, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे होतं असे चतुरस्त्र प्रतिभावान लेखक मराठीतले जयवंत दळवी. खरोखरच आपल्या सगळ्यांना त्यांनी आनंदानं, उत्साहानं आणि कायमच भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्याची कायम आठवण राहते. आणि एका अर्थानं मराठी साहित्य विश्वाची कात ज्यांच्यामुळे टाकली गेली असे जयवंत दळवी.

0: संध्याकाळी सकाळचे 6:59 होऊन गेलेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुभाषित गुंजनम.
1: सुभाषित गुंजनम,
0: लेखन आणि निवेदन गोकर श्रीहरी गोकर्णकर.
1: सुभाषित गुंजनम.
2: नमस्कार मंडळी, आपणास ठाऊकच आहे की सध्या आपल्या जैन बांधवांचे पर्युषण पर्व सुरू आहे. या पर्युषण पर्वात क्षमेला खूप महत्त्व आहे. क्षमा हे खरं तर दुर्बलतेचं नव्हे तर मनाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. पर्युषण पर्वामागची ही उदात्त भावना संस्कृत परिवारातील डॉक्टर लीना दोषी यांनी समजावून सांगितली आहे. यामध्ये आत्मपरीक्षणाला विशेष महत्त्व दिलं जातं. वर्षभरात आपल्या विचारांनी, शब्दांनी किंवा कोणत्याही कृतीनं कोणाला दुखावलं असेल तर त्याबद्दल मनापासून क्षमा मागणं आणि आपल्याला दुखावणाऱ्यांना क्षमा करणं हा या पर्वांचा मुख्य संदेश असतो. परंतु क्षमा म्हणजे केवळ तोंडाने माफ केलं असं म्हणणे नव्हे. मनातील क्रोध, कटुता, द्वेष आणि सुडाची भावना मूलतः काढून टाकणं म्हणजे खरी क्षमा. याच क्षमेचा अर्थ सांगताना विदुर नीतीमध्ये असं म्हटलं आहे,
3: क्षमा शस्त्रम करे यस्य दुर्जन किं करिष्यति अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति.
2: या ठिकाणी क्षमा मागणं आणि क्षमा करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इतरांनी मला क्षमा करावी अशी अपेक्षा करण्यापूर्वी मी सर्वांना क्षमा करतो असा संकल्प करणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का मंडळी? खरं तर आपला पहिला शत्रू आहे ना तो बाहेर नसतोच मुळे. तो आपल्या मनातील क्रोध, अहंकार, द्वेष आणि सूडभावना यांच्या रूपाने आपल्या आतच असतो. हा आपल्या मनातला अंतर्गत शत्रू नाहीसा झाला की बाहेरची प्रत्येक व्यक्ती ही आपलीशी वाटू लागते. म्हणूनच बाह्य वैर संपवण्याचा मार्ग हा खरं तर अंतःकरणातील वैर संपवण्यापासूनच सुरू होतो. क्षमा ही दुसऱ्यावर केलेली कृपा नसून स्वतःच्या मनाला क्रोधाच्या बंधनातून मुक्त करण्याची एक साधनाच आहे. क्षमाशीलतेला दोष मानू नये बरं का मंडळी, कारण क्षमा हेच खरं तर परमबलस्थान आहे. प्रतिकार करण्याची शक्ती नसल्यामुळे शांत राहणं ही एक वेळ अगतिकता असू शकते, परंतु प्रतिकार करण्याचं पूर्ण सामर्थ्य असूनही विवेकाने क्षमा करणं हे खरं शौर्य आहे. आणि म्हणूनच समर्थ व्यक्तीच्याच ठिकाणी क्षमा हा अलंकार ठरतो. याच अर्थानं संस्कृतमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध वचन आहे, क्षमा वीरस्य भूषणम. अर्थात क्षमा हे वीराचं भूषण आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात देखील म्हणतात, क्षमा शस्त्र जया नराची आहाती दुष्ट तया प्रतीकाय करी तृण नाही तेथे पडिला दावाग्नी जायतो विझोनी आपसया. तृण नसलेल्या जागी जर अग्नी पडला तर त्याला पुढे जळण्यासाठी इंधनच मिळत नाही, त्यामुळे आपोआप तो विझून जातो. त्याचप्रमाणे एखाद्यानं, क्रोधानं किंवा कटुशब्दांनी जर आपल्याला दुखावलं तरी देखील आपण जर क्रोधानं प्रत्युत्तर नाही दिलं तर संघर्षाला पुढे वाढण्यासाठी इंधनच मिळत नाही, वैराची आग हळूहळू शांत होते. खरं तर क्षमा हे जगातील अनेक मन जिंकण्याची एक शक्ती आहे. क्षमेने काय साध्य होऊ शकत नाही? ज्याच्या हातात क्षमारूपी खड्ग आहे त्याचं दुर्जन तरी काय बिघडवू शकणार आहे? म्हणूनच तर म्हटलं आहे,
3: क्षमा शस्त्रम करे यस्य दुर्जन किं करिष्यति अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति.

दिन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात एसटी बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच UPI द्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. MDR फक्त 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP ची थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातली तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमीनिमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी आतरवशिष्य पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून याअंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि किट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.

0: SB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची.
1: अटी लागू. खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: sky. What's up in life? Man more calm. Ethan O'Aran. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: म्हणजे 7:20 होऊन गेलेली आहेत, 21 होत आहेत आणि रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रेडिओ सखी पूर्व आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रात सर्वदूर गणेशोत्सव हा अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा होतोय. कोकणातील गणेशोत्सव हा एक विशेष आकर्षणाचा विषय असतो, तर आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत आज. त्याकरता आपल्याबरोबर आहेत शीतल जोशी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार.
3: नमस्कार,
2: स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये. आवाज येतोय? हॅलो. मी जसं म्हटलं की कोकणातला गणेशोत्सव ही एक आगळी वेगळी आकर्षणाचा आणि त्याची परंपरा आम्हाला जाणून घ्यायची आहे, तर काय सांगाल कोकणातल्या गणेशोत्सवाची परंपरा शीतल जोशी?
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रह निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असा हा विघ्नहर्ता गणरायाचं आगमन कोकणामध्ये खूप आनंदात आणि उत्सवानी होत असत. आणि ह्या गणेशोत्सवाची जी सुरुवात असते तीच खूप आनंदात आणि सगळ्यांच्या म्हणजे गोर गरिबांपासून हा आपला देव अशी सगळ्यांची जाणीव असते. आणि ह्याचे वेग जवळजवळ आपल्याला मे महिन्यापासूनच लागतात सगळ्या कोकणवासियांना, म्हणजे शहरामध्ये स्थायिक असतात आणि त्यांना ओढ लागते ह्या गणपतीची. का? तर हे त्यांचं आराध्य दैवत आहे. गौरी आणि गणपती हे कोकणवासियांचं आराध्य दैवत आहे.
2: पण काय म्हणत होता?
3: नाही, त्यामुळेच सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. अगदी प्रत्येक घरी पार्थिव गणेशाचं आगमन आनंदात होतं आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्याच्या प्रती खूप अशी भावना आणि श्रद्धा आहेत. आणि अत्यंत श्रद्धेनं श्रद्धापूर्वक कोकणात हा गणपतीचा उत्सव साजरा केला जातो.
2: पण हा सगळा उत्सव ज्या वेळेला साजरा होतो किंवा आपण ह्या उत्सवाचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला काही विशिष्ट गीतं किंवा परंपरा अशा काही आपल्याला तिथे दिसून येतात का, किंवा काही लोककथा आहेत का गणपतीच्या उत्सवाच्या संदर्भातल्या कोकणातल्या?
3: कोकणातल्या लोककथा म्हणजे पार्वती, शंकर पार्वती यांच्यातून पार्वती देवीने आपल्या म्हणजे अंगापासूनच ह्या गणपतीचं म्हणजे निर्माण केला. आणि शंकरांना ह्याची काही कल्पना नव्हती, हे बाळ कोण आहे, आणि त्यामुळे त्याचा त्यांनी छिदच्छेद केला. आणि जेव्हा पार्वती मातेने सांगितलं की हा माझाच पुत्र आहे, तिला खूप अतीव दुःख झालं. आणि त्यावेळी त्याने गणांना आपल्या सांगितलं की असेच जा आणि कोणाचं तरी शिर आणा आणि ह्याला जोडा. ते प्रथम त्यांना जो प्राणी दिसला तो म्हणजे हत्ती. आणि हत्तीचं मुख ह्या बालकाला आणलं गेलं आणि म्हणून हा त्याला गजानन असं नाव पडलं. आणि त्या पार्थिव गणेशाची आनंदात कोकणामध्ये स्थापना केली जाते. आणि लोककला तुम्ही म्हणाल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कोकणातले नाच असतात, गणपतीचे नाच, गौरी गणपतीचे नाच, ते खूप म्हणजे पाहण्यासारखेच असतात.
2: बर.
3: आणि म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही नाच जे असतात

0: अत्यंत सुंदर असतात, म्हणजे पाहणे हेच एक म्हणजे
1: पर्वणी म्हणता येईल आपल्याला, एक आपल्याला ती पर्वणी
0: पर्वणीच असते.
1: आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सर्व एकत्र येताना दिसतात, जी आत्ताची काळाची गरज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: ह्या गणपतीच्या काळामध्ये सर्वजण खरोखर प्रत्येकाच्या घरी आरतीसाठी, आमच्या कोकणामध्ये अजूनही अशी परंपरा आहे की प्रत्येक गणेशाच्या इथे 5 आरत्या तरी सगळे ग्रामस्थ मिळून करतात.
1: बर,
0: आमच्या ज्या मुली असतात, आता आपण हरताळकेपासूनच आपला हा गणेशोत्सव चालू होतो, ह्या गावातल्या ज्या आमच्या मुली असतात, ह्या मुली पत्री आणायच्या निमित्ताने, म्हणजे जी आपली परंपरा आहे, आपण म्हणतो विकत आणायची नाही, आमच्या इथे तशी विकत आणली वगैरे जात नाही, ह्या मुलींना आम्ही लिहून देतो, म्हणजे ज्या मोठ्या स्त्रिया वगैरे असतात त्या आम्ही पोथीतून वगैरे कोणकोणती पत्री लागते हरताळकेना गणपतीला, आणि ह्याचं ज्ञान या मुलींना होतं, म्हणजे चार ठिकाणी चार घरी जातात. आणि आमच्या काही घरांमध्ये आम्ही आवारामध्ये ह्या औषधी, म्हणजे ह्या सगळ्या औषधी वनस्पतीच आहेत. आपला जो गणेश आहे त्याला काही फार मोठं हवंय असं नाही, त्याला आरास साधीच लागते. पत्र, पुष्प, जास्वंदीची फुलं, दुर्वा, शमी, ह्या सगळ्याची ओळख लहानपणापासून आपल्या ह्या मुलांना होऊ शकते. आणि म्हणजे खरोखरच, आणि ह्या मुली एकत्र येतात, चार ठिकाणी जातात, म्हणजे संध्याकाळी सगळे लहान मुलगे पुरुष एकत्र येऊन आरत्या करतात, नाच करतात. विसर्जनाची तर आमच्याकडे खूपच मजा असते. देवळामध्ये गणेश एकत्र नेतात सगळे, आणि तिथे जाऊन सुद्धा खूप आरत्या, नंतर भजनं म्हणतात, नंतर नाच करतात स्त्री पुरुष सगळे. आणि खरोखरच उत्साहाचं वातावरण बघण्यासारखं कोकणामध्ये असतं.
1: आणि ज्या वेळेला आपण ह्या सगळ्याचा एक उत्साहाचा आपण वातावरणाचा विचार करतो, त्यावेळेला तुम्ही अनेकदा गाणी असतात असा उल्लेख केलेला आहे, तर आपण एक छान गणपती बाप्पाचं गाणं श्रोत्यांना ऐकूया आणि मग आपला संवाद पुढे चालू ठेवूया.

0: मंडळी, कोकणातील गणपती याबद्दल आपण बोलतो आहोत आणि कोकणातल्या गणपतींबद्दल आपण अधिकाधिक माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण एक व्यावसायिक विराम घेणार आहोत. 7:30 होत आहेत श्रोते हो, आणि एका छोट्याशा व्यावसायिक विरामानंतर आपण पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत शीतल जोशी यांच्याशी. कोकणातल्या उत्सवांमध्ये असणारी निसर्ग परंपरा, उत्सवाचं असणारं वातावरण आणि त्या सगळ्यात असणारी एक ऊर्जा, या सगळ्याबद्दल त्या बोलत आहेत, पण एका व्यावसायिक विरामानंतर.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.8%

0: नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्याबरोबर शीतल जोशी आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. हॅलो.
1: हा हॅलो.
0: हा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. का तुम्ही सांगत होतात की कोकणातील उत्सव परंपरा याबद्दल, तर आम्हाला अधिक ऐकायला आवडेल कोकणातल्या विशेष गणपती गीतांबद्दल आम्हाला काय सांगाल.
1: वेगवेगळ्या प्रकारची गीत भजन ही आम्ही कार्यक्रमाच्या वेळी आरत्या आणि आरत्या ज्या आहेत त्यांना सुंदर चाली वेगवेगळ्या लावल्या जातात आणि आनंदाने म्हणजे ढोलकी तबला पेटी त्याच्यासाठी ना झांजा टाळ म्हणजे आपली जी पारंपरिक आहेत वाद्य त्यांनी हे केलं जातं. की आमच्याकडे म्हणजे प्रदूषण लाऊडस्पीकर लावणं हे वगैरे काही नसतं. जी म्हणजे खरोखर आनंद ज्यातून मिळेल अशी साधनं वापरून आरत्या भजन किंवा नाच हे केले जातात.
0: बर, आणि कुठली विशेष गाणी किंवा असं काही तुम्हाला माहिती आहे का ते आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
1: हो सांगेन ना. म्हणते मी गाणं. भाद्रपदीची शुद्ध चतुर्थी मोठा सण हा आर्यांचा. भाद्रपदीची शुद्ध चतुर्थी मोठा सण हा आर्या

0: तरी सुख अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची गाणी खूप आहेत आमच्याकडे म्हटली.
1: आणि ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला खरंच तुम्ही म्हणालात तसं अधिकाधिक आपण निसर्गाच्या जवळ जाणारं किंवा एक निसर्गाची परंपरा जपणारं हा आपल्याला उत्सव दिसतो. तुम्ही मगाशी एक ओझरता उल्लेख केला तो पत्रींचा, त्यानिमित्तानं आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो. पण आणखीन काही विशेष अशा गोष्टी आहेत का की ज्या कोकणातल्या गणपती उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहेत, ज्या आपल्याला निसर्गातनं आपल्याजवळ येतात किंवा आपल्याला मिळतात?
0: हो, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. ह्या ऋषीपंचमीला सुद्धा सर्व स्त्रिया एकत्र मिळून म्हणजे नदीवर किंवा एखाद्या तळ्यावर आम्ही जातो. तिथे सप्तऋषी आणि अरुंधतीचं पूजन केलं जातं. आणि त्यावेळेस सुद्धा म्हणजे जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आघाड्याचं काष्ठाने दंतधावन केलं जातं, आघाड्याची पूजा केली जाते. म्हणजे आपल्याला माहिती आयुर्वेदामध्ये आघाड्याला किती स्थान आहे आणि आपली जी परंपरा आहे. म्हणजे आता आपण काही गोष्टी म्हणजे कालबाह्य म्हणतो की जी कहाणी आपण ऋषीपंचमीची वाचली त्यामध्ये आपण ती आता ही म्हणतो की असं काही नसतं, पण तो दोष असतो. तर दोष आपण आता मानत नाही, पण स्त्रीमध्ये जे मासिक धर्म असतो त्या मासिक धर्मामध्ये तिची स्थिती म्हणजे मानसिक स्थिती सुद्धा वेगळी असते.
1: बरोबर.
0: आणि आपण ती जी कहाणी वाचली त्यामुळे तो दोष तिने हे केला म्हणून असं पुढे झालं असं आपण तो म्हणजे हे म्हणतो की हे काय बरोबर नाही. पण त्या स्थितीमध्ये तिने का अन्न करू नये, अन्नाला दोष का असतो आपल्याला माहिती
1: आहे.
0: कोणाच्या हातचं अन्न म्हणजे खाऊ नये बाहेरचं, आपल्या घरचंच खावं. हे आता आपण आपल्याला कोरोनाने आपल्याला दिलेलं आहे.
1: एक वेगळा विचार आपण त्यानिमित्ताने करतो आणि विज्ञानाचाही विचार आपण त्यानिमित्ताने करायला पाहिजे,
0: करायला हवे. आणि आपले जे सगळे सण आहेत हे विज्ञानाशी संलग्न असे आहेत आणि विज्ञान आणि अध्यात्म याची जोड आपल्याला तिथे सगळीकडे दिसते.
1: अगदी.
0: आता कोकणामध्ये हा गणपती उत्सव जो आहे त्याला आपण गणपतीला जे खरोखरच म्हणजे इतकं कोकणात पिकणारा तांदूळ, होणारे नारळ
1: बरोबर
0: आणि गुळ म्हणजे साधा प्रसाद आहे, मुदक त्याला खूप आवडतात म्हणून आपण ते करतो. आमच्याकडे पेढे सुद्धा गुळणाऱ्याला तेच केले जातात.
1: बर.
0: पेढा पण हा ते इतके उत्तम लागतात की सगळे म्हणजे जे बाहेरून कोणी येतात म्हणजे

0: हे कसे कसले पेढे
1: विचारतात,
0: तर उन्हाळ्याचे पेढे खूप छान लागतात, खूप दिवस टिकतात. म्हणजे आपण काय म्हणतो, आपण साधे खऱ्याचे पेढे आणले की काय 5-6 दिवसात खराब होऊ शकतात,
1: त्याला ती एक नाशवंतत्व येत.
0: पण हे जे आहे आपल्या कोकणातलं ते खरोखरच म्हणजे उत्तम असं आहे असं मला वाटतं. आणि आपल्या ऋषी पंचमीला सुद्धा ज्या भाज्या आम्ही करतो त्या भाज्या सुद्धा आपल्या परिसरात उगवणाऱ्या अळू असेल, पडवळ असेल, आता आमच्या प्रत्येकाच्या घरोघरी हे काकडी, पडवळ, भेंडा हे सगळी झाडं आता लावली जातात पावसाळ्यामध्ये.
1: बरोबर, म्हणजे एक वेल भाजी जी खाल्ली जाते, वेलीवरती येणाऱ्या भाज्या ह्या ऋषी पंचमी करता असतात, तर त्या वेल भाज्याच का खायच्या?
0: साधारण पाऊस, आता गणपती म्हणजे पाऊस असतो, पाऊस आणि वातदोष आपला वाढलेला असतो, आणि तर तो कमी होण्यासाठी आपल्या हा म्हणजे आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी म्हणूया आपण.
1: बरोबर, डिटॉक्स त्याच्या भाषेत सांगायचं तर
0: त्या डिटॉक्स करण्यासाठी जे भेंडा, पडवळ, काकडी, अळू, अळू हे खरं त्याच्यात आयर्न असतं खूप सगळ्यांना मिळते, मग ह्या जर भाज्या आपण खाल्ल्या तर आपलं शरीर पण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, सात्विकता येते. नंतर कुरडूची भाजी शनिवारी खाल्ली जाते, सावण शनिवारी वगैरे, ती कृमी म्हणजे कृमी त्याच्यामधून कमी होऊ शकतात पोटातले, कारण पावसाळ्यात आपण पाण्यामध्ये काही दोष निर्माण होतात. तर अशा प्रकारे म्हणजे खरोखरच निसर्गाशी जवळीक साधली जाते ह्या सगळ्या सणातून.
1: आणि
0: तिकडे गौरी,
1: गौरीचं काय सांगतात,
0: गौरी जेव्हा येतात तर असं म्हटलं जातं गौरी ज्या दिवशी येतात तिला ती म्हणजे भाकरीच केली येते संध्याकाळी कोंड्याची, म्हणजे का तर ती अशी म्हण आहे की दीड दिवस जाईन पण माहेरी जाईन, म्हणजे भाकरी खाईन पण माहेरी जाईन, म्हणजे जी माहेरची ओढ स्त्रीला असते ती गौरीला पण असते. आपल्या प्रत्येकाच्या घरी जी गौरी येते ती माहेर बशी म्हणून येते.
1: बरोबर,
0: हा, आणि म्हणून त्या गौरींच्या भाज्या किंवा ते त्या सुद्धा आमच्या सगळ्यांच्या ज्या आरत्या असतात त्या आम्ही गौरींच्या दिवशी सुद्धा करतो, महिलांच्या आरत्या असतात, एकत्र येतो, म्हणजे काय मजा करायची, आरत्या म्हणायच्या, गाणी म्हणायची गौरीची.
1: काही भागांमध्ये टिपऱ्या पण खेळल्या जातात,
0: खेळ पण खेळतो, वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या घालणे, झिम्मा हे पण खेळतो, एकत्र सगळे येणं हे कोकणामध्ये फार मोठं आहे.
1: बरोबर, आणि त्याचं निमित्त हे गौरी गणपती आपल्याला दिसतो, आणि त्याची एक विशिष्ट आरास किंवा विशिष्ट पद्धतीनं ती मांडणं या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसतात. आणि खरोखरच एक आता आम्हाला इथे मुंबईत स्टुडिओत बसून आणि प्रत्येक श्रोत्यांनी आपापल्या घरी बसून तुमच्या निमित्तानं कोकणातल्या गणपतीचं शब्दचित्र आमच्यासमोर उभं राहिलं, आणि खऱ्या अर्थानं आपल्याला लक्षात येतं की आपण निसर्ग अधिकाधिक जवळ जावं म्हणून हे सर्व सण उत्सव आपल्याकडे आहेत. आणि आपण तसं जर का केलं तर आपल्याला खरोखरच दीर्घायुष्य सुद्धा लाभू शकतं, कारण ह्या सर्व औषधी भाज्यांचा जसा तुम्ही उल्लेख केलात त्यातही आपल्याला नक्कीच त्याचाही फायदा आयुर्वेदाचा विचार करता आपल्याला होऊ शकतो. तर खरंच शीतल जोशी तुमचे मनापासून आभार मानते आकाशवाणी परिवारातर्फे, तुम्ही इतक्या छान पद्धतीने आज आम्हाला कोकणातल्या गणपतीचं इथे बसून दर्शन घडवलं, त्याकरता तुम्हालाही गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते परिवाराकडून आमच्या.
0: धन्यवाद, शुभेच्छा,
1: धन्यवाद.

0: मंडळी 7:44 होत आहेत. एक आपण व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ऐकायचाच आहे आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: मंडळी 7:45 होणार आहेत. आपण ऐकणार आहोत आपला आवडता कार्यक्रम अज्ञात मुंबई. श्रोते हो, अनेक मंडळी ह्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम आवडतो आहे हे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचतं आहे, धन्यवाद त्याकरता. ऐकूया अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा 127 भाग.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: दादा भाऊ पेस्तनजींच्या लालबाग बंगल्यामुळं या परिसराला लालबाग हे नाव पडलं. त्यांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी हा प्रासादिक बंगला आणि त्याचं विस्तीर्ण आवार विक्रीला काढलं गेलं. नवीन मालक होते नुसेरवांजी माणिकजी पेटीट. त्यांनी या ठिकाणी आपल्या एकुलत्या एक दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ जे एन पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज या नावानं अनाथाश्रम सुरू केला. अनाथाश्रमातल्या मुलांच्या सोयीसाठी लालबाग बंगल्यात आवश्यक ते बदल करण्यात आले होते. बंगल्याच्या आवारातल्या आउटहाऊसमध्ये शिक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. इतर कर्मचारी नोकरांसाठीही बंगल्याच्या प्रशस्त आवारातच निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली होती. सुतारकाम, लोहारकाम, यंत्रतंत्र शिक्षण, सोन्या चांदीवर नक्षीकाम शिकवण्यासाठी लालबाग बंगल्याच्या मागच्या बाजूला कार्यशाळाही बांधण्यात आल्या होत्या. मुलांना खेळण्यासाठी लालबाग बंगल्याचं प्रचंड मोठा आवार उपलब्ध होतच.
2: अनाथाश्रमात प्रत्येक मुलामागे महिना सरासरी 15 रुपये खर्च केले जात होते. मुलांना अधिक चांगल्या सुविधा पुरवता याव्यात म्हणून नुसेरवांजी पेटीट यांच्या इतर मालमत्ता आणि गुंतवणुकीतून येणारं सगळं उत्पन्न या आश्रमाकडे वळवण्यात आलेलं होतं. याशिवाय अनाथाश्रमाच्या उत्पन्नात सातत्य राहावं म्हणून बंगल्याच्या आवारात मुख्य रस्त्याला लागून 15 दुकानंही बांधण्यात आली होती. ही दुकानं भाड्यानं देऊन त्यांचं भाडं अनाथाश्रमाकडे वळवण्यात आलं होतं.
1: पारशी मुलांसाठी 1888 मध्ये सुरू करण्यात आलेलं लालबाग बंगल्यातलं हे जे एन पेटीट पारशी मुलांचं अनाथालय पुढची 50 वर्ष म्हणजे सन 1948 पर्यंत याच जागी कार्यरत होत. 1948 साली हे अनाथालय पुण्याला स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यात गेल्यावर 1962 सालापर्यंत ही संस्था पारशी मुलांचे अनाथालय म्हणूनच कार्यरत होती. 1962 नंतर मात्र ती सगळ्या जाती धर्माच्या मुलांच्या शिक्षणासाठी खुली करण्यात आली. चालू वर्षात 138 वर्षांची झालेली ही संस्था पुण्यातल्या बंड गार्डन रस्त्यावर अजूनही कार्यरत असून तिचं आजचं नाव द जैन पेटीट टेक्निकल हायस्कूल असं आहे. संस्थेच्या वेबसाईटवर लालबागच्या उल्लेखासह इतर सगळी आवश्यक माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य वाचावी.
2: आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. लालबाग बंगला नेमका होता तरी कुठे? 1948 पर्यंत अस्तित्वात असलेल्या लालबाग बंगल्याचं पुढे काय झालं या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे. मुंबई शहरातल्या इंच इंच जागेला सोन्याचा भाव यायला लागला तशा या शहरातल्या मोकळ्या जागा आणि जुन्या वास्तू झपाट्यानं नाहीशा व्हायला लागल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन अजस्त्र इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या. मध्य मुंबईतल्या जागांना भलताच भाव मिळायला लागला होता. या झपाट्यातनं तो प्रसिद्ध बंगला वाचण्याची शक्यताच नव्हती. पण ती वास्तू नसली तरी ती ज्या जागेवर उभी होती ती जागा तर निश्चितच असणार. मग ती कुठली?
1: लालबाग बंगल्याचं नेमकं स्थान शोधण्यापूर्वी लालबाग नामक भागाच्या भौगोलिक सीमा जाणून घेणं आवश्यक आहे. भारतमाता सिनेमावरून आयकर कार्यालय आणि त्यापुढे असलेल्या बेस्ट वसाहतीपर्यंत जाणारी जीजी भॉय लेन ही लालबागची उत्तर सीमा. दक्षिण सीमा म्हणजे काळा चौकीला जाणारा दत्ताराम लाड मार्ग, जी डी आंबेकर मार्ग लालबागची पूर्व सीमा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पश्चिम वेस. उभा आडवा असा जेमतेम 1.5 किलोमीटरचा विस्तार म्हणजे मुंबईतला सुप्रसिद्ध लालबाग भाग.
2: या चारही सीमांच्या मधोमध वस्त

0: लालबाग मार्केट। मार्केट मध्ये जाण्यासाठी दोन तीन लहान गल्ले आहेत। हनुमान थिएटर वरून जाणारी चिवडा गल्ली आपल्याला मार्केटच्या मागच्या बाजूला घेऊन जाते। या रस्त्याचं अधिकृत नाव दिनशा पेटिट मार्ग। हा रस्ता हनुमान थिएटर वरून जात नजीकच असलेल्या नारायण उद्योग भवन या औद्योगिक वसाहतीकडे आपल्याला घेऊन जातो। या वसाहतीचं इतिहासातलं नाव इंडस्ट्रियल इस्टेट। बरोबर याच इमारतीच्या जागी तो तीन मजली भव्य लालबाग बंगला उभा होता।
1: नारायण इंडस्ट्रियल इस्टेट इमारतीच्या मागं एक बैठी आणि तिच्या मागं जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेल्या दोन इमारती आहेत। या दोन्ही इमारतींचं बांधकाम किमान 100 वर्ष जुनं असावं हे कुणीही सामान्य माणूस त्यांच्याकडे बघून सांगू शकतो। त्या वास्तूंच्या खिडक्या, त्यावरची कलाकुसर, त्यांचं जुन्या काळाबरोबर असलेलं नातं अगदी स्पष्टपणे सांगतात। या इमारती मूळ लालबाग बंगल्याचा भाग असाव्यात, किंवा तिथे शाळेतर्फे सुरू केलेल्या मुलांच्या कार्यशाळा असाव्यात, किंवा या शिक्षकांच्या निवासासाठी बांधलेल्या इमारती असाव्यात। इतिहासातल्या सुप्रसिद्ध अशा लालबाग बंगल्याची ही जागा, हीच ती लालबाग इस्टेट, जिच्यामुळे या विभागाला लालबाग हे तेवढंच प्रसिद्ध असलेलं नाव मिळालं।
0: या बंगल्याचं विस्तीर्ण आवार बंगल्याच्या चहूबाजूंना पसरलेलं होतं, पूर्वेला आंबेडकर मार्ग ते पश्चिमेला आंबेडकर मार्गापर्यंत। आज या ठिकाणी उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारती, लालबाग मार्केट, गरम खाडा मैदान इत्यादी वास्तू या बंगल्याच्या आवारातच उभ्या आहेत। 1948 साली पेटिट अनाथाश्रम पुण्याला स्थलांतरित झाल्यावर या मोठ्या मालमत्तेचे हिस्से करून त्यांची विक्री करण्यात आली असावी, आणि त्याच जागांवर आज दिसणारी बांधकामं उभी राहिली असावीत हे सांगता येतं।
1: मार्केटमध्ये आंबेडकर मार्गावर 4 लिमिटेडच्या बसस्टॉप माग जुन्या पद्धतीच्या उभ्या खिडक्या असलेली एक मजली कौलारू चाळ दिसते। या चाळीच्या तळमजल्यावर ओळीनं 15-16 दुकानं आहेत। या चाळीचं नाव आरसीवाला बिल्डिंग। पेटिट यांनी लालबाग बंगल्यात सुरू केलेल्या पारशी मुलांच्या अनाथाश्रमाला उत्पन्न मिळावं म्हणून या बंगल्याच्या आवारात 15 दुकानं बांधून ती भाड्यानं दिली असल्याचा उल्लेख आहे। ती दुकानं बहुधा हीच असावीत।
0: लालबाग बंगल्याच्या जागेचा शोध घेताना महानगरपालिकेनं इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेल्या मालमत्ता पत्रकांचा आधार घेतला आहे। मागच्या भागात आणि आजच्या भागात उल्लेख केलेल्या मालमत्तांची पडताळणी केली असता त्यातल्या अनेक मालमत्तांवर पेटिट यांचं नाव आढळून येतं। लालबाग बंगला याच ठिकाणी उभा होता याचा हा कागदोपत्री पुरावा। आता शोध सुरू झाला तो अनाथाश्रम पाहिलेली कुणी व्यक्ती सापडते का याचा, ती कथा पुढच्या भागात।
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा 5वा भाग। लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर। श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।

0: मंडळी, आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई हा कार्यक्रमाचा 127वा भाग. सकाळचे ठीक 7:55 होत आहेत. एक व्यावसायिक विराम आपण घेऊया आणि त्यानंतर एक छानसं गाणं ऐकूया.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार

0: 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: अगं मुंबई ग नगरी बाडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, ग वाजतो ग डंका, डंक चहुमुलखी राहण्याला गुलाबात.

म्हणजे 7:58 होऊन गेलेली आहेत, म्हणजेच आता आपली निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. श्रोते हो, आज आपण अतिशय भरभरून प्रतिसाद दिला त्याकरता मनपूर्वक धन्यवाद. असाच प्रतिसाद आमची आरजे माधुरी आहे सकाळी गोल्ड वाहिनीवरती आणि दुपारी FM रेनबो वाहिनीवरती. गोपी आरजे आहे त्या सगळ्यांनाही तुम्ही देतच असता, तसेच देत राहा आणि आम्हाच्यावर असंच प्रेम करत राहा. आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. ठीक 8 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी.

आता सविस्तर बातम्या. युपीआयद्वारे दोन व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे युपीआय व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी शून्य मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द RSS इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2

या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1399 पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदरानं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील 2रा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Sunny FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. देशभरात उद्यापासून स्वच्छता ही सेवा 2026 या मोहिमेला सुरुवात होत आहे. ही मोहीम 17 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. ही संकल्पना स्वच्छ आणि विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक सहभाग आणि सामायिक जबाबदारीचं महत्व अधोरेखित करते. या मोहिमेत ठराविक स्वच्छता स्थळे आणि जास्त वर्दळीच्या सार्वजनिक जागांची स्वच्छता करणे, युवकांचा सहभाग वाढवणे तसंच विविध उपक्रमांद्वारे स्वच्छतेतून समृद्धीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत सिद्धिविनायकाचं तसंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी स्थापन गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. परवाना बंदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या इरादापत्र तसंच बदली वाहनांच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 किंवा त्यानंतर 180 दिवसांची मुदत संपलेल्या इरादापत्रांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज केल्यास एक वेळची 180 दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे. 9 मार्च 2026 पर्यंत नोंदणीसाठी सादर केलेल्या मात्र नोंदणी क्रमांक न मिळालेल्या प्रकरणांनाही ही मुदतवाढ लागू राहणार आहे. तसंच बदली वाहनांच्या नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित परवाने रद्द करण्यात येतील असं प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं कळवलं आहे. मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसे न हो पाएगा हे जन आंदोलन सुरू आहे. या जन आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील 24 अपूर्ण विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात आली. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या जन आंदोलन अंतर्गत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारसह केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. ते आज नागपूर इथं बोलत होते. UPI व्यवहारांवरील कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर अनेक आरोप केले. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून या अंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. हैदराबाद मुक्ती दिवस उद्या साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या सकाळी 8:30 कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ सुशील धसकटे यांचं मराठवाडा भाषा आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त विभागात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात पाटोदा इथं ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काल अंतरवाली सराटी इथून मोजक्या 10 सहकाऱ्यांसमवेत मुंबईकडे निघालेले जरांगे या पत्रकार परिषदेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंद्याकडे रवाना झाले. बालकामगार निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं नांदेड इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. इयत्ता 5वी ते 7वी

पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तर इयत्ता 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या 3 दिवसीय उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गौरींचे मुखवटे, साड्या, दागदागिने, मखर आणि सजावटीच्या साहित्यासह महानैवेद्याच्या तयारीसाठी बाजारात महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 कार्यक्रम

नई मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण। करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून

दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 हून अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे, पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
आज जागतिक ओझोन दिन. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी.

0: असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एसी 24 अंश सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशासारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. चला दोस्त हो बोलू काही.
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि चला दोस्त हो बोलू काही. या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. बाकी गणपती बाप्पा आपल्याकडे विराज

मान झालेले आहेत आणि हा गणेशोत्सव सगळीकडे धामधुमीत सुरू आहे, त्याबद्दल आपण 4 ते 5 या कार्यक्रमात बोलणार आहोत सांजेच्या पारीमध्ये. चला दोस्तोमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. काही लेखकांच्या लेखणीतून आपल्याला आपलंच जग पुन्हा दिसतं. आपल्या घरातली माणसं, आपल्या नात्यांमधले ताण, आपल्या मनात दडलेल्या इच्छा, आपल्या समाजातली विसंगती आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणांमधला विनोद. जयवंत दळवी मराठी साहित्य विश्वातील एक बहुआयामी लेखक, कथाकार, नाटककार, विनोदी लेखक आणि माणसांच्या स्वभावाचं अचूक निरीक्षण करणारा संवेदनशील साहित्यिक. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कादंबरी विश्वाचा आपण मागोवा घेऊया.

सुमारे 21 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवन आहे, कोकण आहे, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे माणूस. जयवंत दळवींच्या कादंबरी विश्वाचा उल्लेख झाला की सर्वप्रथम आठवण होते चक्रजी. 1963 प्रकाशित झालेली ही कादंबरी दळवींच्या कादंबरी लेखनातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. चक्र आपल्याला मुंबईच्या अशा जगात घेऊन जाते जे शहराच्या झगमगाटापासून दूर आहे. झोपडपट्टी, फुटपाथ, दारिद्र्य, अभाव आणि जगण्यासाठीची धडपड. पण चक्रची ताकद केवळ गरिबीचं चित्रण करण्यात नाही. या कादंबरीतून दिसतो गरिबीचा माणसाच्या मनावर होणारा परिणाम. परिस्थिती माणसाला कशी बदलते, जगण्यासाठी माणूस कोणत्या तडजोडी करतो आणि सततच्या संघर्षात माणूस स्वतःमधलं माणूसपण कसं टिकवतो, हे प्रश्न चक्रच्या केंद्रस्थानी आहेत. आणि चक्र ही केवळ गरिबीची कथा नाही, ती आहे जगण्याच्या चक्रात अडकलेल्या माणसांची कथा.

मंडळी, दळवींच्या कादंबरी विश्वात एक आणखी एक लक्षवेधी नाव म्हणजे अंधाराच्या पारंब्या. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव नाही, तो असतो मनातला, समाजातला, परंपरांमध्ये दडलेला, मानसिकतेमध्ये रुजलेला. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, जीवनशैली बदलते, पण जुन्या विचारांच्या पारंब्या मात्र सहज उपटल्या जात नाहीत. दळवींच्या लेखणीतून माणूस आणि त्याच्या भोवतालची व्यवस्था यांच्यातला हा संघर्ष जाणवतो. परंपरा आणि परिवर्तन, व्यक्ती आणि समाज, इच्छा आणि बंधन या विरोधाभासातून कादंबरीचं विश्व आकार घेतं. दळवींच्या कादंबऱ्यांमध्ये अंतर्मुक्तता महत्त्वाची आहे. स्वगत हे शीर्षकच जणू त्या अंतर्मुक्ततेकडे घेऊन जातं. स्वगत म्हणजे स्वतःशी केलेलं बोलणं. जगाशी बोलताना आपण अनेक गोष्टी लपवतो, पण स्वतःशी बोलताना मनाला स्वतःपासून पळता येत नाही. दळवींच्या लेखनात माणसाच्या या अंतर्गत संघर्षाला महत्त्वाचं स्थान आहे. बाहेरचं आयुष्य एक असतं आणि मनातलं आयुष्य दुसरं, आणि या दोन्हींच्या मध्ये उभा असतो एक अस्वस्थ माणूस.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज वर।
1: चला दोस्तो, हो बोलू काही, हा कार्यक्रम सुरू आहे। रसिक हो आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आज आपण जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्यांबद्दल बोलत आहोत। अथांग या कादंबरीच्या नावातच एक व्यापकता आहे। अथांग म्हणजे ज्याला सहज तळ नाही। मानवी मनही असंच असतं, वरून शांत पण आतमध्ये असंख्य प्रवाह। दळवींच्या कादंबऱ्यांमध्ये माणसाच्या मनाच्या या खोल थरांचा शोध आपल्याला जाणवतो। भावना बरोबर समजून घेणं सोपं असतं, पण त्या भावनेच्या मुळाशी जाणं हे लेखकाचं काम आणि दळवींची लेखणी त्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करते। जयवंत दळवींच्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये महानंदाचाही उल्लेख केला जातो। त्यांच्या कादंबरी लेखनात मानवी इच्छा, भावनी गुंतागुंत आणि सामाजिक चौकटी यांच्यातला संघर्ष आपल्याला वारंवार दिसतो। दळवी माणसाच्या मनातल्या दडलेल्या भावनांकडे पाहतात। माणूस समाजासमोर एक चेहरा घेऊन जगतो, पण त्याच्या आत एक वेगळंच जग असतं। इच्छा असतात, भीती असते, अपराध भावना असते, आकर्षण असतं आणि कधी स्वतःपासूनच लपवलेल्या भावना असतात। दळवींच्या लेखनाची ताकद अशी की ते या भावनांकडे केवळ नैतिकतेच्या चष्म्यातून पाहत नाही, ते त्यामागचा माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करतात।

आठवणी माणसाच्या आयुष्यातील एक विचित्र गोष्ट. त्या कधी आनंद देतात, कधी दुःख. कधी एखाद्या व्यक्तीची आठवण करून देतात, कधी एखाद्या काळाची. अल्बम या कादंबरीच्या शीर्षकातूनच आठवणींच्या जगाची प्रतिमा उभी राहते. जुन्या छायाचित्रांप्रमाणे माणसाच्या मनातही काही क्षण कायमचे साठलेले असतात. काळ पुढे जातो, माणसं दूर जातात, परिस्थिती बदलते, पण आठवणी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात तशाच राहतात. दळवींच्या लेखनात भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला हा भावनिक संबंधही महत्त्वाचा ठरतो. चक्र असो, स्वगत असो, महानंद असो, अथांग असो, अल्बम असो किंवा दळवींच्या इतर कादंबऱ्या, एक प्रश्न वारंवार समोर येतो. माणूस नेमका कोण आहे? तो समाजाचा भाग आहे की स्वतःच्या इच्छा आकांक्षांनी चालणारी स्वतंत्र व्यक्ती? नात्यांनी बांधलेला आहे की स्वतःच्या भावनांशी झुंजणार आहे? परिस्थिती त्याला घडवते की तो परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो? या प्रश्नांची उत्तरं दळवी देत नाहीत. ते प्रश्न वाचकाच्या मनात सोडतात आणि कदाचित याच कारणांमुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचून झाल्यावरही त्यांचं साहित्य मनात सुरूच राहतं. त्यांच्या दुर्गी या नाटकावर उत्तरायण नावाचा चित्रपट आला होता आणि त्यातलं गाणं तुम्ही मागाशी ऐकलं. पुढची दोन गाणीसुद्धा त्याच चित्रपटातली आहेत, जरूर ऐकूया.

रसिकांनो वेळ झाली आहे, चला दोस्त बोलू काही या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. गाणं तुम्हाला ऐकवणार आहे, गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निगिल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगिल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी,

आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत, असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्या बद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. UPI व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2,000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16,00,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. CJP कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंडपर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून निपक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोतेहो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी आणि सप्तरंगी सात या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे.

मातीला शब्द देता येतात का? पावसाच्या पहिल्या सरींचा आवाज कवितेत पकडता येतो का? रानात फुललेल्या फुलांचा रंग, पिकांच्या पानांवर चमकणारे दवबिंदू, शेतकऱ्याच्या कष्टानं भरलेली उंजळ आणि गावच्या मातीतून उपटणारं प्रेम, हे सगळं कवितेत उतरवता येतं का? हो, जर शब्दांना मातीचा गंध असेल, जर कवितेला रानाची ओढ असेल, जर मनात निसर्गासाठी विलक्षण संवेदना असेल, तर हे सगळं शक्य होतं. अशाच शब्दांनी मराठी कवितेला रानाचा सुगंध देणारे रानकवी नाधू महानोर यांचं आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कवितेच्या, गीतांच्या आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
3: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
4: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
3: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
5: नादो महानोर हे रानकवी आहेत, मातीचे कवी आहेत आणि शेतकऱ्यांचं आयुष्य मांडणारे कवी आहेत, पावसाचं वर्णन करणारे कवी आहेत, ऋतूंच्या बदलत्या रंगांचे कवी आहेत. त्यांच्या कवितेत शहराच्या गर्दीपेक्षा रानवाट अधिक जवळची वाटते आणि काँक्रीटच्या भिंतींपेक्षा मातीची भिंत अधिक जिवंत वाटते आणि कृत्रिम प्रकाशापेक्षा चांदण्यांनी भरलेलं आकाश अधिक सुंदर वाटतं. त्यांच्या लेखणीतून आलेला निसर्ग हा फक्त पाहण्याचा विषय नाही, तो जगण्याचा अनुभवण्याचा भाग आहे. आणि महानोरांच्या कवितेतला पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आशा आहे, तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातला विश्वास आहे. कोरड्या जमिनीवर पडणारी पहिली सर म्हणजे जणू मातीच्या कपाळावर उमटलेलं आनंदाचं कुंकू.

मंडळी, पाऊस आला की रान बदलतं, मातीचा रंग बदलतो, हवेचा गंध बदलतो आणि माणसाच्या मनाचाही रंग बदलतो. मानवरांनी हा बदल केवळ पाहिला नाही, तो शब्दात जगला. म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग वाचताना आपल्याला एखादं पुस्तक वाचत असल्यासारखं वाटत नाही. आपण जणू रानातून चालत असतो. मानवरांच्या साहित्यविश्वात शेतकरी हा दूर उभा असलेला पात्र नाही, तो त्या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. मातीशी नातं जोडून जगणारा माणूस, पावसाची वाट पाहणारा शेतकरी, पिकांच्या वाढीसोबत स्वतःची स्वप्न वाढवणारा शेतकरी आणि कधी निसर्गाच्या लहरींपुढे हतबल होणारा तोच शेतकरी, ह्या सगळ्या भावविश्वाला मानोरांनी आपल्या कवितेत स्थान दिलं. त्यांच्या कवितेत रान हिरवं होतं, पण ते हिरवाईच्या मागे असलेली मेहनतही दिसते. पिकं डोलतात, पण त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचं आयुष्यही डोलत असतं.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
3: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. महानोरांच्या कवितेतलं प्रेमही निसर्गापासून वेगळं नाही बरं का. फुलं, वारा, पाऊस, चांदणं, रानवाटा आणि माणसाचं मन या सगळ्यांचं एक सुंदर नातं त्यांच्या कवितेत आपल्याला जाणवतं. त्यांच्या शब्दात प्रेम आलं की ते एखाद्या बंद खोलीत राहत

ते मोकळं आकाशाखाली फिरतं, रान फुलांसोबत फुलतं, पावसासोबत भिजतं आणि वाऱ्यासोबत दूरवर जातं, हीच त्यांच्या कवितेची खासियत. कवी म्हणून महानोर जितके लोकप्रिय झाले तितकंच त्यांचं गीत लेखनही रसिकांच्या मनात घर करून राहिलं. त्यांच्या शब्दांना संगीत मिळालं आणि ते शब्द महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. चित्रपटातलं गीत असो, भावगीत असो किंवा निसर्ग आणि प्रेम व्यक्त करणारं एखादं गीत, महानोरांच्या शब्दांमध्ये एक वेगळीच सहजता होती. त्यांचे शब्द अवघड नव्हते, ते आपल्या आजूबाजूच्या जगातून आले होते, म्हणूनच ते थेट मनापर्यंत पोहोचले.

मित्रांनो, कविता वाचताना आपण शब्द ऐकतो, पण गीत ऐकताना तेच शब्द आपल्या मनात चित्र निर्माण करतात. महानवरांच्या गीतांमध्ये हे सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर जाणवतं. शब्दांमध्ये निसर्ग, निसर्गामध्ये भावना आणि भावनांमध्ये माणूस अशी त्यांची रचना होती. म्हणूनच त्यांच्या गीतांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा एक जिवंत पट उमटतो. कविता, गीत, लेखन, निसर्ग, शेती आणि ग्रामीण जीवन या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा म्हणजे माणूस आणि मातीचं नातं. महानवरांनी ग्रामीण जीवनाचं केवळ रोमॅन्टिक चित्र रंगवलं नाही, त्या जीवनातल्या आनंदासोबत संघर्षही त्यांच्या लेखणीत आला. रान सुंदर आहे, पण रानात जगणं सोपं नाही. माती आपली आहे, पण तिच्यावर जगण्यासाठी घाम गाळावा लागतो. पाऊस सुंदर आहे, पण तो वेळेवर पडला नाही तर शेतकऱ्याच्या स्वप्नांवर संकट येतं. या वास्तवाला त्यांच्या कवितेनं स्पर्श केला.

मंडळी, आज शहरं वाढत आहेत, मोबाईलच्या स्क्रीनवर जग सामावलं आहे, माणसाकडे माहिती भरपूर आहे पण निसर्गासाठी वेळ कमी होत चाललाय. अशावेळी महानोरांची कविता आपल्याला पुन्हा पुन्हा आठवते, कारण ती आपल्याला मुळांकडे घेऊन जाते, मातीशी जोडते, रानाची आठवण करून देते, पावसाकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस हा निसर्गापासून वेगळा नाही याची जाणीव करून देते. महानोरांना रानकवी म्हटलं जातं ही केवळ एक उपाधी नाही, ती त्यांच्या संपूर्ण साहित्य विश्वाची ओळख आहे. त्यांच्या शब्दांमध्ये रान आहे, रानातला वारा आहे, पावसाची चाहूल आहे, मातीचा गंध आहे आणि त्या मातीत जगणाऱ्या माणसाचं सुखदुःख आहे. त्यांच्या कवितेने मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली. निसर्गाकडे पाहण्याची, गावाकडे पाहण्याची आणि शेतकऱ्याच्या जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली.

रसिको सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज महानोरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांना पुन्हा एकदा उजाळा देताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. कवी शरीरानं आपल्यात नसला तरी त्याचे शब्द जगत राहतात. रानात वारा वाहत राहतो, पाऊस पडत राहतो, शेतं हिरवी होत राहतात, फुलं उमलत राहतात आणि त्या प्रत्येक अनुभवात महानोरांच्या कवितेची एखादी ओळ जिवंत असल्यासारखी वाटते. नाद हो महानोर, एक कवी एक गीतकार, पण त्या पलीकडे मातीचा गंध शब्दात जपणारा एक संवेदनशील माणूस. त्यांनी रानाकडे पाहिलं आणि त्यात कविता शोधली. त्यांनी शेतकऱ्याकडे पाहिलं आणि त्यात माणूस शोधला. त्यांनी पावसाकडे पाहिलं आणि त्यात आशा पाहिली. त्यांनी फुलांकडे पाहिलं आणि त्यात प्रेम पाहिलं. म्हणूनच महानोरांची कविता फक्त वाचायची नसते, ती अनुभवायची असते. मातीचा सुगंध घेत, पावसाच्या सरी अंगावर घेत, रानवाटेनं चालत आणि मनाच्या खिडक्या उघडून.

0: मंडळी, आज या जन्मदिनानिमित्त रानकवीला, गीतकाराला, या शब्दयात्रेला मनापासून अभिनंदन, अभिवादन. नादो महानोर यांच्या शब्दांचा सुगंध असाच पिढ्यानं पिढ्या दरवळत राहू. आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी सात या कार्यक्रमात इथंच विराम घेण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजे जापारी हा कार्यक्रम. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.
1: अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा.

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा.

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला

0: Cable, 107.1 MHz, musically yours.
1: मराठी ठळक बातम्या. पाकिस्तानी आणि भारतीय नौदलाच्या तुकड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत धडक झाल्याबाबत भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना बोलावून तीव्र निषेध नोंदवलाय. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की या घटनेत मोठं नुकसान झालं नाही, पण 1991 लष्करी कराराचं उल्लंघन झालं आहे. पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयांपर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफमध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना पीएफमध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 300 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तीचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. रात्र संपते आणि पहाट होते तेव्हा मुंबई पुन्हा एकदा धावायला लागते, पण या शहराची पहाट सगळीकडे सारखी नसते. कुठे लोकलची पहिली गाडी धावायला लागते, कुठे चहाच्या टपऱ्यांवर वाफ उठू लागते आणि कुठेतरी फुलांच्या सुगंधानं एक वेगळीच दुनिया जागी होते. दादरचा फुलबाजार, ठाण्याचा जांभळी नाका परिसर आणि मुंबई ठाण्यातले अशाच अनेक फुलांच्या बाजारपेठा. पहाटेच्या अंधारात फुलांनी भरलेल्या गाड्या येतात, टोपल्या उतरतात, गठ्ठे उघडले जातात, फुलांची वर्गवारी सुरू होते आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर रंगांनी आणि सुगंधाने भरून जातो. हे केवळ बाजारपेठ नसते, हे असते फुलांच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि महानगराला जोडणारी एक जिवंत साखळी.

मंडळी, मुंबईचा विस्तार होत गेला, लोकसंख्या वाढत गेली, मंदिर, सण, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ आणि सामाजिक सोहळे वाढत गेले आणि त्याचबरोबर फुलांची मागणीही वाढत गेली. फुलांचा व्यापार हळूहळू स्वतंत्र बाजारपेठेच्या रूपात विकसित झाला. दादरला या व्यापारात विशेष महत्त्व मिळालं, कारण मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेलं दादर, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीशी जोडलेलं दादर आणि मुंबईच्या विविध भागांपर्यंत सहज पोहोचता येणारं दादर, त्यामुळे फुलांच्या घाऊक व्यापारासाठी हे ठिकाण महत्त्वाचं बनत गेलं. आज दादरच्या फुलबाजाराचा उल्लेख करताना डोळ्यांसमोर येतात फुलांनी भरलेल्या टोपल्या, मोगऱ्याचा दरवळ, झेंडूचा पिवळा रंग, गुलाबाचा लाल रंग आणि पहाटेपासून सुरू असलेली व्यापाऱ्यांची लगबग.

मंडळी, पहाटेचे 4 वाजलेले असतात, बहुतेक मुंबई अजून शांत असते, पण फुलबाजारात इथं दिवस केव्हाच सुरू झालेला असतो. फुलांनी भरलेले ट्रक आणि टेम्पो बाजारात दाखल होतात, फुलांच्या टोपल्याखाली उतरतात, झेंडूचे गठ्ठे एका बाजूला, गुलाब दुसऱ्या बाजूला, मोगऱ्याच्या कळ्यांच्या टोपल्या वेगळ्या, निशिगंधाचे लांब दांडे एका बाजूला, आणि काही मिनिटातच रिकामी जागा रंगांनी भरून जाते. फुलांची वर्गवारी, मोजणी, वजन, भाव ठरवणं, मालाची बांधणी आणि त्यानंतर सुरू होते विक्री. इथे वेळ म्हणजे पैसा, कारण फुलं थांबत नाही, त्यांना ताजं असतानाच ग्राहकांपर्यंत पोहोचायचं असतं.

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: सांजेच्या भारी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. फुलबाजारात दिसणारी प्रत्येक टोपली आपल्याला एक वेगळी कथा सांगत असते. एखाद्या शेतकऱ्यानं पहाटेच्या आधी शेतात जाऊन फुलं तोडलेली असतात, मजुरांनी ती गोळा केलेली असतात, पॅकिंग झालेलं असतं, वाहनातून तू शहराकडे निघालेली असतात आणि अनेक तासांचा प्रवास करून ती मुंबईच्या बाजारात पोहोचलेली असतात. एका फुलाचा हा प्रवास शेतापासून बाजारापर्यंतचा आणि बाजारापासून देवाच्या चरणापर्यंतचा किंवा एखाद्या घराच्या अंगणापर्यंतचा. म्हणूनच फुलबाजारात होणारी प्रत्येक खरेदी म्हणजे एका मोठ्या आर्थिक साखळीचा छोटासा भाग असतो.

मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काही दिवस आधीपासूनच फुलबाजाराचं वातावरण बदलायला सुरुवात होते. साधारण दिवसात दिसणारी बाजाराची लगबग गणेशोत्सवात अनेक पटींनी वाढते. फुलांची मागणी वाढते, मालाची आवक वाढते, वाहतूक वाढते आणि बाजारातला प्रत्येक हात हा अधिक वेगानं काम करू लागतो. विशेषतः झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी असते. पिवळा आणि केशरी झेंडू गणपतीच्या सजावटीपासून घरच्या पूजेपर्यंत सर्वत्र दिसतो. गणपतीच्या मूर्तीभोवती फुलांची आरास, दरवाजावरची फुलांची तोरणं, मंडपाची सजावट, आरतीसाठी हार, देवाच्या चरणी वाहण्यासाठी फुलं आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सजवलेली घरं, या सगळ्यासाठी फुलं फुल बाजारातून मोठ्या प्रमाणावर माल बाहेर पडतो.

मंडळी गणेशोत्सव जवळ आला की फुलबाजारात फक्त फुलं विकली जात नाहीत, इथं वेळ विकत घेतला जातो. कारण प्रत्येकाला आपली सजावट ही वेळेत पूर्ण करायची असते. फुलविक्रेते रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि पहाटे पुन्हा बाजारात येतात. हार बनवणाऱ्यांच्या हातांना अक्षरशः उसंत नसते आणि मोठ्या मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर फुलांच्या ऑर्डर्स येतात. घरगुती गणपतींसाठी लहान हार आणि फुलांची आरास तयार होते, तर सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची सजावट केली जाते. एका बाजूला हजारो रुपयांचा माल, तर दुसऱ्या बाजूला लाखो रुपयांच्या सजावटीसाठी फुलांची खरेदी. बाजारात सतत सुरू असलेली चढाओढ आणि त्यामध्ये फक्त एकच ध्येय, गणपती बाप्पांची आरास सुंदर झाली पाहिजे.

मंडळी गणेशोत्सवात फुलबाजाराचा सुगंधही वेगळा वाटतो. मोगऱ्याचा गंध, गुलाबाचा ताजेपणा, झेंडूचा मातीशी जोडलेला सुगंध, निशिगंधाचा दरवळ आणि त्यामध्ये मिसळलेला धूप अगरबत्तीचा सुवास संपूर्ण वातावरणाला भक्तीची किनार देतो. फुलांच्या माळा तयार होत असतात, तोरणं बांधली जात असतात, गजरे गुंफले जात असतात आणि हजारो फुलं काही तासातच बाजारातून मुंबईच्या घराघरात आणि गणेश मंडपांमध्ये पोहोचतात. पण गणेशोत्सवाचा काळ म्हणजे केवळ उत्साह नाही, हा काळ अनेक आव्हानंही घेऊन येतो. पाऊस वाढला, रस्त्यावर पाणी साचलं, वाहतूक कोंडी झाली की फुलांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. फुलं पाण्यात भिजली तर त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि वाहतुकीला विलंब झाला तर नुकसान होऊ शकतं आणि बाजारात मागणीचा अंदाज चुकला तर व्यापाऱ्यांसाठी आर्थिक धोका निर्माण होतो, कारण फुलं नाशवंत आहेत. आज आलेला माल आजच विकला गेला पाहिजे, नाही का?

मंडळी सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. गणेशोत्सवात ना फुलांची मागणी वाढते आणि मागणी वाढली की दरांमध्येही चढ उतार होतात. हवामान, आवक, शेतातलं उत्पादन, वाहतूक.

आणि उत्सवाची मागणी या सगळ्यांचा परिणाम हा फुलांच्या दरावर होतो. कधी शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो, कधी व्यापाऱ्याला फायदा होतो, तर कधी मोठ्या आवकेमुळे दर घसरतात. म्हणून फुलबाजारात प्रत्येक दिवस हा नवा असतो. कालचा भाव आज तसाच असेल याची कोणतीही हमी नसते. ठाण्यातल्या जांभळी नाका आणि परिसरातही फुलांचा व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चालतो आणि गणेशोत्सवाच्या दिवसात इथली बाजारपेठही रंगांनी फुलून जाते. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणी वाढते आणि सकाळी बाजारात फुलांच्या टोपल्या आपल्याला दिसतात. दुकानदारांची लगबग सुरू असते, हार तयार करणाऱ्यांच्या हातांना वेग येतो आणि ग्राहकांची ये जा वाढत जाते.

मंडळी काळ बदलला, तंत्रज्ञान आलं आणि फुलं बाजारानंही बदल स्वीकारला. पूर्वी ग्राहक प्रत्यक्ष बाजारात येऊन माल खरेदी करायचे, आता फोनवर ऑर्डर येते, व्हॉट्सअपवर फुलांचे फोटो पाठवले जातात, ऑनलाईन पेमेंट होतं आणि फुलं घरपोच पोहोचतात. गणेशोत्सवात तर मोठ्या गणेश मंडळांपासून घरगुती गणपतीपर्यंत सजावटीच्या ऑर्डर्सची स्वतंत्र व्यवस्था तयार झालेली दिसते. पण तंत्रज्ञान कितीही बदललं, फुलांचा सुगंध घेण्यासाठी, फुलांचा ताजेपणा पाहण्यासाठी आणि योग्य माल निवडण्यासाठी बाजारात प्रत्यक्ष जाण्याची परंपरा अजूनही कायम आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस संपतात, गणपती बाप्पांची मिरवणूक निघते आणि काही दिवसांपूर्वी ज्या फुलांनी घर आणि मंडप सजवलेले असतात तीच फुलं आता विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पांसोबत असतात. फुलांचा हा प्रवासही विलक्षण आहे. शेतातून बाजारात, बाजारातून घरात, घरातून गणपतीच्या चरणी आणि शेवटी विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत. एका छोट्याशा फुलाचा हा प्रवास माणसाच्या श्रद्धेशी जोडलेला असतो.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. मुंबईच्या धावत्या आयुष्यात फुलबाजार काही तासांसाठी का होईना शहराला थांबवतो. पहाटे 4 वाजता सुरू होणारी धावपळ, फुलांच्या टोपल्यांचा रंग, व्यापाऱ्यांची लगबग, हार बनवणाऱ्या हातांची कला, शेतकऱ्याच्या मेहनतीचा सुगंध आणि गणेशोत्सवात वाढणारी ही धामधूम, हे सगळं मिळून फुलबाजाराला एक वेगळंच रूप देतं. गणपती बाप्पांच्या चरणी वाहिलेलं प्रत्येक फूल कोणाच्या तरी शेतातून आलेलं असतं, कोणाच्या तरी हातांनी बाजारात उतरवलेलं असतं, आणि कोणाच्या तरी हातांनी हारात गुंफलेलं असतं, आणि शेवटी कोणाच्या तरी श्रद्धेचा भाग बनलेलं असतं.

रसिकदा वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. त्यानंतर तुम्ही ठीक 5 वाजता बातम्या ऐकाल आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा तुम्ही ऐकाल. उद्या पहाटे 5 ते 8 वाजता गणेश आचवल तुमच्याबरोबर असणार आहे आणि आपली भेट लगेच उद्या 2 वाजता 2 ते 5 मध्ये होणार आहे. चला दोस्तो, बुलुकाईमध्ये आपण 2:30 वाजता भेटूया. काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. PF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचं खातं उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयापर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना PF मध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना PF मध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुंबईकडे प्रवास करताना त्यांनी आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं सभा घेतली. अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवांना केलं. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा आरोप याचिकेत केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ईपीएफ वेतन मर्यादा 15,000 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एमपीएससी भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यासह प्रश्नपत्रिका पडताळणीसाठी एसओपीसाठी परीक्षार्थींची नागपुरात उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे मागणी. आदिवासी शाळा ठीक करा या मोहिमेची उद्या गडचिरोलीतून होणार सुरुवात. अभिजित दिपकेंची नागपुरात घोषणा. आणि बुलडाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन. आता सविस्तर बातम्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत समावेशासाठीची वेतन मर्यादा दरमहा 15,000 25,000 करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली.
2: आज कैबिनेट में हमारे देश भर में इंडस्ट्रीज में काम करने वाले जो कर्मचारी हैं उनके लिए एक बहुत बड़ा निर्णय लिया है. प्रोविडेंट फंड का जो नियम है उस नियम में अब तक 15,000 की सीलिंग रहा करती थी. ये सीलिंग 2014 में तय की गई थी. इसको बढ़ाकर 25,000 पर मंथ सैलरी पे लेके आ गए. इससे करीब 51 लाख एम्प्लॉइज को इसका बेनिफिट मिलेगा.
1: या निर्णयामुळे 51 लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी अनिवार्य ईपीएफओच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी बचत, पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. वाढत्या वेतन आणि औपचारिक रोजगाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. 2004 ते 2014 या दशकात ईपीएफओची वेतन मर्यादा कायम होती. त्यानंतर सप्टेंबर 2014 ती 15,000 करण्यात आली होती. या निर्णयासाठी केंद्र सरकारचा अतिरिक्त खर्च सुमारे 11,339 कोटी रुपये अपेक्षित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं. प्रश्नपत्रिकांच्या पडताळणीचं त्याचप्रमाणे ऑप्टिंग आउट आणि पसंती क्रमांक या प्रक्रियेबाबत राज्य लोकसेवा आयोगानं एक आदर्श संचालन प्रक्रिया एसओपी राबवावी अशा मागण्या आपल्याकडे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केल्या असल्याची माहिती परीक्षांच्या गैरप्रकाराबद्दल आळा घालण्यासाठी शासनानं स्थापित केलेल्या टास्क फोर्स समितीच्या सचिव व्ही राधा यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली.
3: नागपूरची ह्या बैठकीत आतापर्यंत ऑलमोस्ट 200 विद्यार्थी आम्हाला भेटून गेले. त्यांनी सगळ्यांनी अत्यंत उपयुक्त आणि खूप कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह सूचना आम्हाला दिले. बट मुळात मला वाटतं 4-5 विषयावर ते सगळ्यांनी भर दिले. फर्स्ट अँड फॉरमोस्ट त्यांनी असं सांगितलं की एमपीएससीची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करा सो दॅट सातत्य राहील. त्यांची परीक्षा पद्धती असेल किंवा रिझल्ट देण्याची जो काही पद्धती त्यांनी ठरलेल्या आहेत कमीत कमी 5 वर्षापर्यंत त्यांनी कायम ठेवावी. दुसरं एक्झामची एक वेळापत्रक त्यांनी जाहीर करावी सो दॅट एक्झामचे टाइम शेड्यूल प्रत्येकांना माहिती असायला पाहिजे की कधी प्रिलिम्स होणार, कधी मेन्स, कधी इंटरव्ह्यूज होणार आणि रिझल्ट टाकणार.
1: भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे. विभागनिहाय दौऱ्यानुसार ही समिती आज नागपूरच्या नियोजन भवन इथं आली होती. काही विभागनिहाय परीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम, भरती नियम याबद्दल देखील सूचना प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत नियुक्ती मिळावी ही देखील विद्यार्थ्यांची मागणी असल्याचं त्यांनी नमूद केलं. ही टास्क फोर्स उद्या अमरावतीला असेल. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. या परिषदेदरम्यान जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड

0: थायलंड, सिंगापूर आणि स्वीडन या 6 देशांचे दालन, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आदिवासी स्कूल बचाव अभियान सुरू केलं आहे. यामध्ये सीजेपी कार्यकर्ते आश्रमशाळात जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची कुठलीही कमी नसल्याचं स्पष्ट करून दिपके यांनी आश्रमशाळांच्या सरकारी मदतीच्या अनास्थेविषयी टीका केली. ते आज नागपूर प्रेस क्लब इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
2: मौत हुई 590 से ज्यादा. यही आंकड़ा अगर मुंबई या पुणे से आता तो पूरे देश में तहलका मच जाता. पूरे देश में मतलब अफरा तफरी मच जाती कि इतने बड़े शहर से इतने सारे बच्चों की मौत कैसे होगी. लेकिन ये आदिवासी बच्चे हैं, ये बड़े शहरों में ही रहते हैं, तो क्या इनकी जिंदगी की कोई कीमत नहीं है? क्या इनकी जिंदगी चुनती नहीं है?
0: अनेक आश्रमशाळांच्या ठिकाणी रात्री 2 वाजता बनवलेलं जेवण दुसऱ्या दिवशी दिलं जातं, ज्यामुळे फूड पॉइझनिंग होऊन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे. एकलव्य शाळांपैकी 700 पैकी केवळ 300 शाळा कायमस्वरूपी आहेत, तर 28,000 पदांची कमतरता भासत आहे, असंही दिपके यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड या राज्यांमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते जाणार असून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भातील गडचिरोली इथून करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन उद्या 17 सप्टेंबरला केंद्रीय आयुष तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालय परिसरात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. या रुग्णालयासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. यावेळी जिल्हास्तरीय सेवा संकल्प अभियानाचं उद्घाटन, दिव्यांगांची तपासणी आणि साहित्य वाटप, महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन तसंच टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात येणार आहे. रुग्णांशी संवाद, फळवाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना आणि सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयानं आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तालुका स्तरावर शिबिरांचं आयोजन करून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना वर्धेच्या जिल्हाधिकारी वामंती सी यांनी दिल्या. दरम्यान देशभरात उद्यापासून स्वच्छता ही सेवा 2026 या मोहिमेला सुरुवात होती आहे. ही मोहीम 17 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. क्रिकेट. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. नागपूरनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात धम्म दीक्षा दिली. या तीर्थस्थानाचा पाहिजे तसा विकास झाला नाही, ऐतिहासिक दीक्षाभूमीचं संवर्धन आणि विकास व्हावा याकरता आज चंद्रपूर इथं बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागील 36 वर्षांपासून चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावर एकाच कुटुंबाच्या हातात असल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे शासनाचा विकास निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मेमोरियल सोसायटीचं पुनर्गठन करून सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, ऐतिहासिक बुद्ध विहाराचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आधुनिकीकरण करण्यात यावं, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा बौद्ध जनतेच्या पुढाकारानं आयोजित करण्याची परवानगी मिळावी, मागील 35 वर्षांचा धम्मदानाचा हिशोब जाहीर करावा अशा विविध मागण्या घेऊन मुख्य रस्त्यावरील बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. बांबू आधारित उद्योगांना भविष्यात मोठा वाव असून या क्षेत्राच्या विकासासाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग, शेतकरी आणि स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय आवश्यक आहे असं अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक RM रामानुजम यांनी सांगितलं. चंद्रपूर वनप्रबोधिनी इथं बांबू फॉर द फ्युचर फ्रॉम ट्रेडिशन टू इनोव्हेशन या संकल्पनेवर आधारित जागतिक बांबू सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील काही तासांकरता अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा

ठळक बातम्या. ईपीएफ वेतन मर्यादा 15,000 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एमपीएससी भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यासह प्रश्नपत्रिका पडताळणीसाठी एसओपीसाठी परीक्षार्थींची नागपुरात उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे मागणी. आदिवासी शाळा ठीक करा या मोहिमेची उद्या गडचिरोलीतून होणार सुरुवात. अभिजित दिपकेंची नागपुरात घोषणा. आणि बुलढाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पडेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे. शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे. मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं. निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी. ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे. तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 6 जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो,
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला। लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस। आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर। आणि आता बातमी विस्तारानं। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे। यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
2: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पड़ेगा। अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था। 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा।
1: जवळपास 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे। यामुळे 51,00,000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे

विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. UPIची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली UPI यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट, हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5%, तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ॲप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन, स्वच्छ शाळा, सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर, स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी आरसीएमसी म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुपरफास्ट होते हो 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात गुरुवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती असणारा गणराया, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत, लाडकं दैवत, त्या मंगलमूर्तींना वंदन केलं. आणि आता बघा ना, गणेशोत्सव सुरू झाला अगदी भाद्रपद चतुर्थीला, परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी गणरायांचं थाटामाटात आगमन झालं आणि 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन देखील झालं. मग कालच्या दिवशी असं काही खास नव्हतं, उत्सव तर सुरूच आहे, पण आजचा दिवस हा ज्येष्ठा गौरी आवाहनाचा दिवस, त्यामुळे गौरीचं पूजन करूया आणि त्या संदर्भातली गीतं कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ऐकूया.

मित्रांनो, आज गौरी आवाहनाचा दिवस. आणि बघा ना की या दिवशी आजचा जो संध्याकाळीच्या आधी म्हणजे संध्याकाळच्या पूर्वी गौराईचं आगमन होत असतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. म्हणजे गौराईचे मुखवटे परातीत घ्यायचे, कुंकवाची पावले उमटवत तुळशी वृंदावनापाशी पूजा करायची आणि मग गौरीचं ते आगमन आपल्या घरामध्ये होतं. गौराईला विराजमान केलं जातं. हा गौरी आवाहनाचा पहिला दिवस म्हणजे आजचा दिवस. उद्या पूजनाचा आणि परवा गौरी विसर्जनाचा दिवस. बघा ना, त्या सणांच्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो आणि मुख्य म्हणजे जसं गौरी आवाहनाच्या दिवशी गौराईला आपल्या घरी बोलवलं जातं, माहेरवाशिणीसुद्धा येत असतात. म्हणजे जी सून सासरी गेलेली असते ती या गौरी गणपतीच्या निमित्ताने माहेरी येते आणि ते गौरी आवाहन आणि त्या माहेरवाशिणींचं नातंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.

मित्रांनो, वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे या गौरी आवाहनाची. आणि कोकणामध्ये खास करून कोकणस्थानमध्ये पद्धत जी आहे ती खड्याच्या गौरीची. आणि खड्याच्या गौरी आणल्या जातात, त्यांचं पूजन केलं जातं आणि अर्थात नंतर विसर्जन. म्हणजे ज्येष्ठा गौरी, कनिष्ठा गौरी, त्या गौराईचे मुखवटे अशी साधारणपणे काही ठिकाणी पद्धत दिसते. आणि कोकणामध्ये त्या खड्याच्या गौरी आणण्याची पद्धत, संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या आधी नदीकाठी जाऊन खडे वेचून आणायचे, त्यांची गौराई म्हणून प्रतिष्ठापना करायची आणि मग उद्या पूजन आणि मग नंतर विसर्जन, मी आत्ता सांगितलं. आणि मुखवट्याच्या गौरी म्हणजे उभ्या ज्या गौरी असतात, गौरी मातेचं पूजन आपण करतो, ती पद्धतसुद्धा काही ठिकाणी आपल्याला दिसून येते की ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशी. आणि मराठी चित्रपटातनं सुद्धा गौरी गीतं खूप आहेत.

बघा ना, मराठी चित्रपटांनी संस्कृती जपली असं म्हणायला हवं, कारण वेगवेगळ्या व्रतवैकल्यांचं चित्रण सुद्धा मराठी चित्रपटातनं झालेलं दिसतं. म्हणजे मंगळागौरीची जी गीत आहेत, अर्थात मंगळागौर हे श्रावण महिन्यात आहे आणि आत्ताची जी गौर आहे हे ज्येष्ठागौरी कनिष्ठागौरी ते मी सांगितलं, आणि अशीच एक चैत्र गौर असते, मांडूया ग चैत्र गौरीचा सोहळा, चैत्र महिन्यामध्ये जे चैत्र गौरीचं पूजन असतं ते. आणि आता आणखीन एक गौरी गीत, हेच भाद्रपद महिन्यातल्या गौरीचं वर्णन करणारं.